0: ಶ್ರೀಧಾಕುರ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಚಾರ
1: ಉಜಾಲೋ ರೇಡಿಯೋ ನೆಟ್ವರ್ಕ್
2: ಅಹಿಲೆ ದಿವಸಕು 3 ಬಜೆ
3: यो समय किसान पाई प्रोडक्ट्स प्राली को हो
4: राष्ट्र को शान किसान
3: अ कम्प्लीट पाइपिंग सॉल्यूशंस।